0: सुनो संतो सतरो प्यारो साधना मेरा आधारो
1: वाजे
0: कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर